0: ललिताबलधाम अञ्जनिपुत्रपवनसुतनाम महावीरविक्रमभजरङ्गि कुमतिनिवारासुमतिकेसङ्गि कञ्चनभरणभिराजसुभेश कालनकुण्डलकुञ्चितकेश अथाभद्राध्वजाभिराजै कान्देमूञ्जनेहूसाजै शङ्करसुवनकेसरीनन्दन तेजप्रताप महाजगबन्धन विद्यावानगुनीयति चातुर रामकाजगरि बेको हातुर प्रभु चरित्र सुनि बेको रसिय राम लखन सीता मन बसिय सूक्ष्म रूप धरि सिहाई दिखावा बिकट रूप धरि लंक चराव भीम रूप धरि असुर समारे रामचंद्र के काज समारे लया सजीवन लखन जियाहे श्री रघुबीर हरसि उर लाहे रघुपति के नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम बाही सहस बदन तुम रोजस गावे असक श्रीपति कंठ लगावे सनक अधिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित हैसा जम कुबेर अधिक पाल जहांते कभी को भी तक हिसा के कहांते तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाया राजपति दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बहे सब जगु जाना जुग सहस्र जो जन परवानु लीलियो ताही मधुर पल जानु तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बहे सब जगु जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्यो ताही मधुर पल जानु प्रमु मुद्रिका मेले मुखमाय जल दिलांगी गई अचरज नाई दुर्गम काज जगद के जय ते सुगम अनुग्रह तुमरे ते ते राम दुलारे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पै सारे सब सुकलह तुम्हारे शरण तुम रक्षक काहो कोड़ आपन तेज सुमारो अंपै तीनों लोक अंक ते कापै भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावे नासै रोग अरे सब पीरा जब तरंतर अनुमत वीर संकट ते अनुमान चुड़ावै मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साच और मनोरथ जो को हिलावे सोहमित जीवन पल पावे जुग पर टाप तुम्हारा प्रसिद्ध जगत उजियारा साध संत के तुम रगावारे असुर निकंदर राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता सबरे दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे बजे राम को पावे जन्म जन्म के दुख सलावे अंत काल रघुबर पुर जाहिम जहम जन्म हरि भक्त खाय हर देवता चित्तन दरहे अनुमत से सर्व सुख करहे संकट कटय मिटय सब पीरा जो सुमिरय अनुमत बल बीर जय जय जय अनुमान को साई कृपा करहु गुरु देव की नाई जो सतबार पाठ कर को ही छूट ही वंदे महासुख होई जो ये पढ़े अनुमान चलीसा होय सिद्ध साखे गौरेस तुलसीदास सदा हरि जय रखी जय नाता हृदय महड़ेर तुलसीदास सदा हरि जय रखी जय नाता हृदय महड़ेर तुलसीदास सदा हरि जय की जय नाता हृदय महड़ेर पवन तय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहिता हृदय बरहु सुर भूपा श्यार रामचंद्र की जय पवन सता हनुमान की जय बोलो भाई सबो संतन की जय हनुमान महाराज की जय
1: लास्य की जय वेरी गुड वेरी गुड निजवागलू हेळोदाद्रे लास्य ಇದು ತುಂಬಾ ಇದೆ ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನೀನು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಂಡಿದ್ಯಲ್ಲ ವೆರಿ ಗುಡ್ ಹ್ಯಾಟ್ಸ್ ಆಫ್ ಟು ಯು
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
1: ಓಕೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ಯಾ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಶ್ರಮ ತಗೊಂಡಿದ್ಯಾ ಬಟ್ ನೀನ್ ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿದ್ಯಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಹ್ಯಾಟ್ಸ್ ಆಫ್ ಹೇಳಲೇಬೇಕು ಲಾಸ್ಯಂಗೆ ಓಕೆ ಲಾಸ್ಯ ಈಗ ನಿನ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ನೀನು ಸ್ಟೋರೀಸ್ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀಯಾ ಹೇಳ್ತೀಯಾ ಟೀಚರ್ ಹೇಳ್ತಾರಾ ಲಾಸ್ಯ ಒಂದು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತೀಯಾ ಕನ್ನಡ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳಲ್ವಾ ನಂಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲ ಸ್ಟೋರಿ ಕೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಇವಾಗ ಎರಡನ್ನು ಹೇಳ್ತೀಯಾ ಸರಿ ನನ್ಗೊಂದು ಕತೆ ಹೇಳಪ್ಪ
0: ನರಿ ಮತ್ತು ಬಾತುಕೋಳಿ ಇಬ್ರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇದ್ರಂತೆ ನರಿ ಒಂದಿನ ಬಾತುಕೋಳಿನ ಊಟಕ್ ಕರೆದ್ರಂತೆ ಊಟ ಮಾಡಕ್ ಹೋಯ್ತಂತೆ ಬಾತುಕೋಳಿ ಅವಾಗ ನರಿ ಪ್ಲೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಊಟ ಇಕ್ಕೊಡ್ತಂತೆ ಪ್ಲೇಟ್ ಅಲ್ಲಿ ನರಿ ತಿಂತು ಬಾತುಕೋಳಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ವಂತೆ ಬಾತುಕೋಳಿ ಅದಕ್ಕೆ ತಿನ್ನಕ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲಂತೆ ಬೇಜಾರಾಗಿ ಮನೆಗೆ ಹೋಯ್ತಂತೆ